ना उमर ना ठग जाहे, जिनका राम वसै मन माहे, तिसै भगत वसै के लोक, आनंद सचा मन सोए।

0: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
1: नमो सर्व रंगे नमो सर्व अंगे
0: नमो काल काले नमस्तस दयाले
1: नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे
0: नमस्तंग जरा रंग नमस्तंग कृतारंग
1: नमो सर्व तंदे नमो सर्व बंदे
0: नमस्तंग निसाके।

0: सर्वपोके
1: नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं
0: नमो सर्वज्ञानं नमो परमतानं
1: नमो सर्वमन्त्रं नमो सर्वजन्त्रं
0: नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृष्णं
1: नमो सर्वरंगे त्रिभंगे अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अतीते अपीते समस्तं प्रसीदे।